0: मी आर गाडिंग फाती फास्कड थिरीस मी दिवे राज्य गाडू
1: अलगुण मेंगे प्रवाम तंग हम जीफा वागोतुं दिन गिनस्तेनी कीरित गुरुआन के दिवे तर्जमा कीरित गुरुआन के दिवे तर्जमा मी अदु गिनस्तेनी सूरत रहमान नवाविस वन आयतुं फशायगिं इसूरे निम्मा सूरत वागिया फशायगिं इसूरतु के तिरीस अव्वन आयतु के नियला तर्जमा विदालु दिवाफावानी डॉक्टर मोहम्मद हानीफ
2: بسم الله الرحمن الرحيم
3: رحمن وانت رحيم وانت الله گه اسم فلوم فشاگنمه
2: يسأله من في السماوات والأرض كل يوم هو في شأن
3: ودتكاي بيمگا واها بايكو اكلانگين ايدي دنوته ಕೊಮ್ಮೆ ಹಿಂದು ಕೊಳಗ್ಗಾಮೆ ಎಕಲಾಂಗೆ ಒಡಿಗಿಂವನಿ ಕಮೆಗೆ ಎಬಹಿ ಬೈಂಗ್ ಅಳುತಕುಂ ಐಜ್ಜತ್ತರಿ ಕುರವ್ವ ಅನೆಬ್ಬ ಅಳುತಕುಂ ನೆಕಮೆತಿ ಕುರವ್ವ ಎಬ್ಬಯಕ ರಿಜಕು ದೆವ್ವ ಅನೆಬ್ಬಯಕು ಮಹರೂಂ ಕುರವ್ವೇ